0: श्रीहिरण्ययः उभयं शृणवच्चन
1: इन्द्र अर्वागितं वचः सत्राच्या माघवान् स्वपीतये धिया सवेष्ठ आगमते
0: माहेशनत्पाद्रीवः परा शुल्काय दीयसे न सहस्राय नायुताय वज्रीवो न शताय शतामघ

0: Upon hearing this announcement, please contact us immediately at shaivam@shaivam.org. This radio service has been moved to a new address and the service at this address will be discontinued shortly. Therefore, please contact us immediately at shaivam@shaivam.org. Thank you. Om Namah Shivaya.
1: Om Namah Shivaya. Dear listeners of Shaivam.org, you are about to listen Periya Puranam Discourse in Kannada. The title is Gananatha Nayanar Puranam, presented by Sri H.S. Thyagarajan. Thank you. Om Namah Shivaya.
2: Gurubhyo Namaha. Ella Mahaniyarigaligu Namaskara. Gananatha Nayanar. Avara Charitre Enu Anta Nodana. Gananatha Nayanar Avara Bagge ನಮ್ಮ ಸುಂದರಮೂರ್ತಿ ನಾಯನಾರವರು ಕಡರ್ಕಾಳಿ ಗಣನಾಥನ್ ಅಡಿಯಾರ್ಕೋ ಮಡಿಯೇನ್. ಕಡರ್ಕಾಳಿ ಅಂತಂದರೆ ಶೀರ್ಗಾಳಿ ಅಂತ ಅರ್ಥ. ಈ ಊರಿನಲ್ಲಿದ್ದವರು, ಶೀರ್ಗಾಳಿಯಲ್ಲಿದ್ದವರು, ಏನು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯವರು ಶಿವಭಕ್ತರು, ಅದು ಹೇಳಲೇಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಶಿವಭಕ್ತರು ಅಂದರೆ ಬಹಳ ಶಿವಭಕ್ತರೇ. ಇವರಿಗೆ ಜನಗಳನ್ನು ಸೇರಿಸಬೇಕು ಈ ಶಿವಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಜನಗಳನ್ನು ಕೂಡ ಇನ್ವಾಲ್ವ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದು ಆಸೆ ಇತ್ತು. ಇವರನ್ನು ಕಂಡರೆ ಜನಗಳಿಗೂ ಕೂಡ ಬಹಳ ಮರ್ಯಾದೆ ಗೌರವ ಎಲ್ಲ ಇತ್ತು. ಅದರಿಂದ ಇವರು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಶಿವನ ಸೇವೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಯಾವ್ಯಾರಿಗೆ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಯಾವ್ಯಾವ ಕೆಲಸ ಸರಿ ಹೋಗುತ್ತೆ, ಸೂಕ್ತವಾಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ತೋರಿಸುತ್ತೋ ಅವ್ರಿಗೆ ಅವರವರ ಕೆಲಸವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆ ಮೂಲಕ ಶಿವಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿಸ್ತಾಯಿದ್ರು. ಅವರಿಗೆ ನಾವು ಶಿವಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿ ನಾವು ಕೂಡ ಶಿವಭಕ್ತರಾದವು, ಹೆಚ್ಚಿನ ಭಕ್ತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಉಂಟಾಯಿತು ಅನ್ನೋ ಒಂದು ತೃಪ್ತಿ ಅವ್ರಿಗೆ ಬರ್ತಾಯಿತ್ತು. ಏನೇನು ಮಾಡಿಸ್ತಾಯಿದ್ರು ಇವರಂತಂದರೆ, ತಿರುಮುರೈಗಳನ್ನು ಬರೆಸೋದು. ಒಬ್ಬರಿಂದ ಒಬ್ಬರಿಗೆ ಬರೆಸಿದ್ರೆ ತಾನೇ ಎಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ನೀವು ಬರೀರಿ, ನೀವು ಬರೆದು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಕೊಡಿ, ಹೀಗೆ ತಿರುಮುರೈಗಳಿಂದ ಬರೆಸೋ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿಸ್ತಾಯಿದ್ರು. ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಬರೆಯೋದಿಕ್ಕೆ ಬರುತ್ತೋ, ಹಾಡೋರು ಯಾರ್ಯಾರು ಹಾಡ್ತಿರೋ ನೀವೆಲ್ಲ ಹಾಡಿ, ಹಾಡೋರಿಗೆ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಹಾಡುವುದನ್ನು ಕಲಿಸಿಕೊಡಿ. ಈ ಜೊತೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರನ್ನ ಒಂದೊಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ನೇಮಿಸ್ತಾ ಇದ್ದರು. ಬೇರೆ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಹಾಡೋದನ್ನು ಕಲಿಸಬಹುದು. ಕೆಲವರು ಹೂಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಬನ್ನಿ, ತೋಟಗಳಿಂದ ಎಲ್ಲ ಹೂಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಬನ್ನಿ, ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ಸಾಧ್ಯವೋ ಅವ್ರು ಮಾಡಬಹುದು ಆ ಕೆಲಸ. ಹೂಗಳನ್ನು ಪೋಣಿಸಿ ಮಾಲೆ ಮಾಡಬಹುದು, ಅದು ಬೇರೆಯವರು ಮಾಡಬಹುದು. ಆಮೇಲೆ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ದೀಪವನ್ನು ಹಚ್ಚಬೇಕು, ದೀಪವನ್ನೆಲ್ಲ ಬೆಳಗಿಸೋದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಶುದ್ಧ ಮಾಡಬಹುದು, ಮತ್ತು ಎಣ್ಣೆ ತರಬೇಕು. ಇಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಕೈನ ಯಾರ್ಯಾರಿಗಾಗತ್ತೋ ಆ ಥರ ಮಾಡಿಸ್ತಾಯಿದ್ರು. ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಶುದ್ಧಪಡಿಸುವುದು, ಗುಡಿಸುವುದು, ಮತ್ತು ಒರೆಸುವುದು, ಇಂತಹ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು, ದೇವರ ದೀಪಕ್ಕೆ ಬತ್ತಿಯನ್ನು ಮಾಡುವುದು, ಇಂತಹ ಕೆಲಸಗಳು, ಮತ್ತು ಎಣ್ಣೆಯನ್ನು ಒದಗಿಸೋದು, ಈ ಥರ ನಾನಾ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಯಾವ್ಯಾವುದು ಸೂಕ್ತವೋ ಹಾಗೆ ಅವರಿಗೆ ನಿಯಮಿಸಿ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ದೈವಭಕ್ತಿ ಹೆಚ್ಚಾಗುವಂತೆ ಮಾಡೋದಲ್ಲದೆ ಅವರಿಗೆ ನಾವು ಶಿವಸೇವೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಬಾಗಿಗೊಂಡು ನಾವು ಧನ್ಯರಾದವು ಅಂತ ಅವರಿಗೆ ಭಾವನೆ ಬಂತು. ಈ ರೀತಿ ಇವರು ಎಲ್ಲ ಜನರಲ್ಲಿಯೂ ಶಿವಭಕ್ತಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಿ ತಾವೂ ಹೆಚ್ಚಿನ ಶಿವಭಕ್ತರಾಗಿ ಕೊನೆಗೆ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದರು ಅಂತ ಚರಿತ್ರೆ ಹೇಳುತ್ತೆ. ಈ ಇವರ ಚರಿತ್ರೆಯಿಂದ, ಅಂದರೆ ಈ ಗಣನಾಥ ನಾಯನಾರ್ ಅವರ ಚರಿತ್ರೆಯಿಂದ ಈ ವಿಡಿಯೋವನ್ನು ನಾನು ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ.
0: ಅಪಾನ್ ಹಿಯರಿಂಗ್ ದಿಸ್ ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್, ಪ್ಲೀಸ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಅಸ್ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಅಟ್ shaivam@shaivam.org. ದಿಸ್ ರೇಡಿಯೋ ಸರ್ವೀಸ್ ಹ್ಯಾಸ್ ಬೀನ್ ಮೂವ್ ಟು ಎ ನ್ಯೂ ಅಡ್ರೆಸ್ ಆ್ಯಂಡ್ ದಿ ಸರ್ವೀಸ್ ಅಟ್ ದಿಸ್ ಅಡ್ರೆಸ್ ವಿಲ್ ಬಿ ಡಿಸ್ಕಂಟಿನ್ಯೂಡ್ ಶಾರ್ಟ್ಲಿ. ದರ್ಫೋರ್ ಪ್ಲೀಸ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಅಸ್ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಅಟ್ shaivam@shaivam.org. Thank you. Om Namah Shivaya.
3: Om Namah Shivaya.
4: You are listening to shaivam.org radio, the 24/7 spiritual channel from shaivam.org.
0: Upon hearing this announcement, please contact us immediately at shaivam@shaivam.org. This radio service has been moved to a new address and the service at this address will be discontinued shortly. Therefore, please contact us immediately at shaivam@shaivam.org. Thank you. Om Namah Shivaya. Upon hearing this announcement, please contact us immediately at shaivam@shaivam.org. This radio service has been moved to a new address and the service at this address will be discontinued shortly. Therefore, please contact us immediately at shaivam@shaivam.org. Thank you. Om Namah Shivaya.
1: Om Namah Shivaya. Dear listeners of shaivam.org, the next program is Spiritual Discourse. In this, you are about to listen Shvetashvatara Upanishad, presented by Swami Sri Umeshanandaji Maharaj. Thank you. Om Namah Shivaya.
2: हाँ, तो पेट पहले भर गया फिर खाओगे क्या? खाने की जरूरत क्या है? दिया जलाओगे अंधकार को मिटाने के लिए? जो अंधकार ही मिट गया पहले तो दिया क्या जरूरत? हाँ, श्रोतव्यम आत्मा का क्या लक्षण है? हर एक वस्तु का लक्षण प्रमाणाभ्याम वस्तु सिद्धि रहस्यत है। लक्षण प्रमाण के द्वारा वस्तु की सिद्धि होती है। अन्य बात लक्षण और प्रमाण तो श्रवण, हाँ वो तो पहले श्रवण करना ही पड़ेगा ना, साधन तो है ना, कहना पर भी तो शब्द ज्ञान है कि नहीं? शब्द ज्ञान के द्वारा ही तो आपको मालूम पड़ेगा ये वस्तु ऐसी है, परंतु सुनने मात्र से नहीं होता है ना, फिर जानना पड़ता है ना। क्यों? आत्मा सिद्ध वस्तु है, आत्मा सिद्ध वस्तु, साधन सिद्ध नहीं है, याद रखना आप, साधन सिद्ध नहीं है। जो वस्तु साधन सिद्ध होता है ना, उसके लिए आप आपकी बात है। हाँ हाँ, प्राणायाम करते रहो, अंतकरण शुद्ध करते रहो। हमारे यहाँ उसका नहीं है, हमारे यहाँ श्रवण से अंतकरण शुद्ध हो जाता है। वेदांत में श्रवण से अंतकरण शुद्ध होता है, इसीलिए भक्ति दर्शन में भी कहेगा, क्या कहेगा? श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम श्रीकम आत्मा निवेदन। पहले श्रवण आता है, वेदांत वाक्य भी श्रवण आता है, सांख्य में भी श्रवण आता, तो ब्रह्म जिज्ञासा यहाँ भी पहले श्रवण आता है। ब्रह्म जिज्ञासा करने से पहले क्या करना चाहिए? यानी बस श्रवण प्रधान होता है वेदांत में, क्रिया है, क्रिया है। आवे आवे आवे आवे वह ना, क्या नाम हो, रामदेव, रामदेव तो लाखों को सिखाया है प्राणायाम करो, सबका चित्त शुद्ध हो गया। बोल, सबका चित्त शुद्ध हो गया, सबको सबको ईश्वर दर्शन हो गया, कल ज्ञान हो गया सबको। बोलो, प्राणायाम क्या किए? चित्त को शुद्ध करने के लिए, प्राणायाम चित्त को स्थिर करने के लिए, स्थिर करने के लिए। हाँ, तप स्वाध्याय ईश्वर प्राणिधान आने क्रिया योग है, सब ये सब क्रिया योग है। हाँ हाँ, बस इसमें लगा रखो। तो कल बोला था ना, कल बोला था आपको, क्रिया योग, भक्ति क्रिया योग है, उपासना क्रिया योग है, कर्म क्रिया योग है, ज्ञान योग है केवल द्वारा वेदांत वाक्य का श्रवण करते करते करते, श्रोतम श्रुतम श्रुति वाक्यभ्य। हाँ, श्रवण करो, किससे श्रवण करे? वेदांत वाक्यों का श्रवण करो। वेदांत क्या चीज है? तत्त्वमसि आदि महावाक्यों का श्रवण करो, श्रवण करने मात्र से तुमको जो बोध हो जाएगा। हानी बात, जीव और ब्रह्म की जो एकता के ज्ञान है ना, वो ज्ञान तुम्हारा अज्ञान का नाश करेगा। अज्ञान के नाश करने के लिए ना योग है, ना उपासना, ना भक्ति है, ना कलना है, कुछ भी नहीं है। क्यों? किसी शास्त्र ने नहीं कहा अज्ञान को नाश करने के लिए उमुक चाहिए। और आप कहोगे कि भगवान ने तो गीता में बतलाया कि ज्ञान के द्वारा अज्ञान नाश होता है, तो ये तो ठीक है, पर अज्ञान का नाश मैं करूंगा। तुम्हारे अंदर अज्ञान जो है, अज्ञान का नाश भगवान करेगा। हाँ, गीता में बतलाया कि नहीं? नहीं बतलाया। अठारहवां अध्याय में देखना, नौवां अध्याय में देखना। परंतु भगवान कब करेगा? जब बारहवां अध्याय में बतला दिया भगवान ने, हाँ, सर्वाणि कर्माणि मयि सन्निशे मत्परा अनन्येनैव योगेन माम ध्यायन्त उपासते, अनन्य योग पूर्वक
5: मेरा ध्यान करता है। तेसा महाम समुद्रता मृत्यु संसार सागरात भवविना श्रीरात पार्थ मय्याभिषित चेतसम। इसीलिए मय बुद्धि निवेशय निवेशिष्य मय्येव अत ऊर्धम न संशय। तो फिर आप कैसे पार करोगे? यदि ज्ञान से या आपके शरण में आने से ही मुक्ति हो जाए तो ज्ञान की जरूरत क्या है? तो भगवान ने कहा मैं पहले तो बताया तेरे को ज्ञान न तदज्ञानम जैसा नासितम आत्मनः। ज्ञान के द्वारा जिनका अज्ञान नाश हुआ उसको उद्धार करता हूँ। तो ज्ञान कैसे जैसे ढंग से समिध्योग ने भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञान अग्नि सर्वकर्माणि भस्मसात कुरुते तथा अभिचेत से पावेभ्यो सर्वेभ्यो पापकृतम सर्वम ज्ञान प्लबे नैव वृजिनम संतरिष्यसि। बतलाया कि नहीं अवला तो पापे से पापी कहता है अपने को कौन नंबर का पापी है? कौन से नंबर का पापी है? एक नंबर का पापी है। नंबर पापियों पे भी नंबर लगता है याद रखना। हाँ पापियों भी नंबर होता है ना महाराज। हम तो महापापी है बोलते नहीं। पापा आत्मा हम पापा कर्म हम पापा संभव हम बोलते कि नहीं। कर्म कांड में जो अंतिम में पंडित लोग कराते हैं कि नहीं पापा आत्मा हम पापा कर्म हम पापा संभव हम बोलते हैं ना। पाप पुण्य आदि आत्मा में नहीं है याद रखना। ये भावना में है नहीं बात। तो वहां भगवान ने बोला आप ही सीधे सी पापेभ्यो पापकृतम पापकृत पापकृतर पापकृतम। ये तीन प्रत्यय व्याकरण में होता है। व्याकरण में तीन प्रत्यय होता है पापकृत पाप करने वाला पापकृतर उससे ज्यादा पाप करने वाला पापकृतम। जैसे आप लोगों को यहाँ है ना इंग्लिश में भी है ना ऐसे शब्द क्या? तो गुड बेटर बेस्ट अच्छा के लिए है मंद के लिए क्या है? हाँ होता है कि नहीं बेट वर्स्ट बस हाँ हो गया ना। तीसरा नंबर का है गुड बेटर बेस्ट हुआ अच्छा के लिए। पुण्य पुण्यात्मा पुण्य न पुण्यम कर्म नहीं थी पापे न पापम लोकम नहीं थी आनी बात। तो तीन नंबर के जो पापी है तीसरा नंबर का डरना नहीं हमारे नौका में बैठ जा। कौन सा नौका? ज्ञान रूपी नौका। सर्वम ज्ञान प्लवे ने भी ब्रिजिनम संतरिष्यसि ब्रिजिनम पापम तरिष्यसि तर जाएगा कब? ज्ञान रूपी नौका में बैठेगा तो। सर्वम ज्ञान प्लवे ने भी ब्रिजिनम पापम संतरिष्य सम्यक तर जाएगा।